0: ಶ್ರೀಧಾಕುರ ಪ್ರಶ್ನ ವಿಚಾರ
1: ಉಜಾಲೋ ರೇಡಿಯೋ ನೆಟ್ವರ್ಕ್.
2: ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಕೃಷ್ಣ. ಏ ಹುಲಾಕಿ ಬಾಬು, ಉಹಿಲೆ ಉಹಿಲೆ ಹಾಮ್ರಾ ಪಾಲಾ ಹುಲಾಕಿಲಾಯ್ ತ ಮಲಾಮಿಲೆ ಪನಿ ಬಾಟೋ ಛೋಡಿದಿನ್ಛ ಭನ್ಥೆ. ಅಜಲ್ ತ ಯೋ ಹುಲಾಕೋ ಅವಸ್ಥಾ ಕಸ್ತೊ ಛ ಖೈ ಕುನಿ?
3: ಹೊ ಆಮಾ, ಮೈಲೆ ಪನಿ ಸುನೆಕೊ ಹುಂ ತೆಸ್ತೊ ಗರ್ನು ಭನೆಕೊ ಹುಲಾಕ್ ಸೇವಾಕೊ ಮಹತ್ವ ಕತಿ ಛ ಭನ್ನ ಖೋಜೆಕೊ ಲಾಗಿ ಆಮಾ.
2: ಅಬ ಅಹಿಲೆ ಚಾಹಿಂ ಕೆ ಛ ತ ಬಾಬು ಯೋ ಹುಲಾಕೋ ಹಾಲಚಾಲ? ಅಬ ತ ಯೋ ಮೊಬೈಲ್ಲೆ ಗರ್ದಾ ಹುಲಾಕ್ ನೇ ನಚಾಹಿನೆ ಭಯೋ ಕ್ಯಾರೆ?
3: ತೆಸ್ತೊ ಹೋಯ್ನ ನಿ ಆಮಾ, ಮೊಬೈಲ್ಲೆ ಗರ್ನ ನಸಕ್ನೆ ಕತ್ತಿ ಧೇರೆ ಕಾಮರು ಛನ್. ಈ ಸಬ್ಬೈ ಕಾಮರು ತ ಹುಲಾಕ್ಲೆ ಗರಿ ನೇ ರಹೆಕೊ ಛ. ದೇಶೈ ಭರಿ ರ ವಿದೇಶಕಾ ಧೇರೆ ದೇಶರುಮಾ ಚಿಠಿ ಪತ್ರ ಆದಾನ ಪ್ರದಾನ ಗರಿ ನೇ ರಹೆಕೊ ಛ. ದ್ರುತ ಡಾಕ್ ಇಎಂಎಸ್ ಸೇವಾ ಪನಿ ದೇಶ ಭರಿ ಅನಿ ವಿದೇಶಕಾ ಥುಪ್ರೇ ದೇಶರುಮಾ ಸಂಚಾಲಿತ ಛನ್ ಆಮಾ.
2: ಎ
3: ವಿಶ್ವಕಾ ಸಬೈ ದೇಶಬಾಟ ನೇಪಾಲಮಾ ಪಾರ್ಸಲ್ ಲ್ಯಾಉನೆ ರ ಪುರ್ಯಾಉನೆ ವ್ಯವಸ್ಥಾ ಪನಿ ಛ. ನೇಪಾಲಮಾ ತ ಪಾರ್ಸಲ್ಹರು ಕುನಾ ಕುನಾ ಸಮ್ಮ ಪುರ್ಯಾಉನೆ ಅನಿ ಲ್ಯಾಉನೆ ವ್ಯವಸ್ಥಾ ಪನಿ ಛ ಆಮಾ.
2: ಎ ಹೊ ರ ಬಾಬು,
3: ಹೊ ತ ಆಮಾ, ಫೇರಿ ಹುಲಾಕ್ಕೊ ಸೇವಾ ಸುರಕ್ಷಿತ ಪನಿ ಛ ಅನಿ ಸಸ್ತೊ ಪನಿ ಛ.
2: ಎ
3: ಹುಲಾಕ್ಕ ಅರು ಥುಪ್ರೇ ಸೇವಾಹರು ಛನ್. ಅರ್ಕೊ ಭೇಟ್ಮಾ ಮೈಲೆ ತಪಾಯಿಲಾಯಿ ಸವಿಸ್ತಾರಮಾ ಬತಾಉಛು.
2: ಹಸ್ ಹಸ್ ಬಾಬು. ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಕೃಷ್ಣ ಕೃಷ್ಣ.
0: ನೇಪಾಲ ಸರ್ಕಾರ, ವಿಜ್ಞಾಪನ ಬೋರ್ಡ್.
4: नया वर्ष 2083 मा सैमसंग का ग्लोबल नंबर वन टीवी र होम अप्लायंस मा 25% सम्म छूट पाउनुहोस्। रु 50,000 भन्दा माथिका अप्लायंस को खरीद मा नागरिकताकै आधारमा 24 महीना सम्म को ईएमआई उपलब्ध छ। चुनिएका वाशिंग मशीन मा 6 केजी सर्फ एक्सेलमेटिक निशुल्क र टीवी हरुमा 12 महीना सम्म को नेट टीवी प्याकेज निशुल्क पाउनुहोस्। सैमसंग सँगै यो नया वर्ष मा स्मार्ट घर स्मार्ट शुरुआत सर्जरु लागू हुने छन्। यो योजना सीमित अवधि का लागि चुनित मोडल मा मात्र लागू। 24 महीना को ईएमआई मा 7.99% ब्याज लागू हुनेछ।
5: Isn't it amazing when the internet just works? For binge watcher to binge shoppers. For the dancing shoes to midnight truce. Speed the juice. For the weird poses and funny noses. Baking spaces to messy faces. We are Subisu Internet. Subisu, gig fiber, exceeding expectation.
6: सड़कमा गरिने हाम्रो यात्रा सुरक्षित र सहज हुनुपर्छ, चाहे त्यो गाडीमा होस् या पैदल।
7: त्यसका लागि सड़कका पनि नियम हुन्छन्, पालना गर्दै र गराउँदै हामी यात्रा गर्न सक्छौ।
6: प्रविधिको विकाससँगै गाडी पनि फेरिएका छन्।
7: सुरक्षित यात्राका लागि अपनाउनु पर्ने सावधानी, सड़कमा यात्रीले भोग्नु पर्ने समस्या र तिनको समाधान।
6: कार्यक्रम सड़क र सवारी हरेक सोमबार र शुक्रबार बिहान 9:15 बजेदेखि 10 बजेसम्म उज्यालो रेडियो नेटवर्क काठमाडौँमा 90 मेगाहर्जमा।
7: सिप्रदि तथा टाटा मोटर्सको सहकार्यमा
6: कार्यक्रम सड़क र सवारी।
8: गोदावरी नगरपालिकाको अत्यन्त जरूरी सूचना। यस नगरपालिकाभित्र सञ्चालनमा रहेका पसल, व्यवसाय, फर्म, उद्योग, बैंक तथा वित्तीय व्यवसाय र संस्थागत विद्यालय गोदावरी नगरपालिकामा व्यवसाय दर्ता गरेर मात्र सञ्चालन गर्नुहुन हार्दिक अनुरोध छ। यस नगरपालिकामा दर्ता भएका सम्पूर्ण व्यवसाय, पसल, फर्म, उद्योग, बैंक तथा वित्तीय व्यवसाय र संस्थागत विद्यालय प्रत्येक नयाँ आर्थिक वर्षमा नवीकरण गर्नुपर्ने व्यवस्था छ। व्यवसाय नवीकरण आर्थिक वर्षको 60 दिनभित्र दर्ता गरी नगरपालिकाबाट प्रदान गरिने छूट प्राप्त गर्नुहुन हार्दिक अनुरोध गरिन्छ। गोदावरी नगरपालिका, ललितपुर।